कौन? कहन लगा मैं राही। ते जदों चेहरा देखिया इहदे मूंह विचों आवाज सुनी धन गुरु नानक, धन वाहिगुरु। उन्हें समझिया सिख है। कहन लगा तू सिख है? कहिंदा हां। कहिंदा फिर कथा की कुली विच आ, मैं भी गुरु तेग बहादुर का सिख हाँ, मैं फकीर हाँ, आ मेरे कोल। उन्हें नमस्कार की। कहिंदा गुरु तेग बहादुर जी नूं सुनेहा दई आनंदपुर कि तेरा जिहड़ा पाया होया लाया होया बूटा सी ना वो पकदा पिया, एक बारी देखता जा उस बूटे वल। ते जदों इन्नी गल कही उन्हें टोकरा सामने रख दिता। आशीष है गुरु तेग बहादुर दा। उस दरगाही शाह दियां भुब्बां निकल गईयां। कहन लगा या औरंगजेब तेरियां जड़ां पटियां गईयां, अज तो बाद तेरे राज ने नष्ट हो जाना। सारी रात मुसलमान फकीर खलोता रहा, बैठा नहीं, सारी रात खलोता रहा। ते इन्हें भाई जैते नूं आराम कराया, दिन चढ़िया ते तोरन लगिया अखां भर आईयां। ते कहिंदा कई मेरे गुरु गोबिंद सिंह नूं, गुरु गोबिंद राय नूं कि कृपा करे इस बुढ़े ने छेती तुर जाना, कंधी ते रुखड़ा गुरु होवे ओनू कई एक बारी फेरा पा के इस फकीर नूं निवाज जाए। ते गुरु कलगी वाले स्पैशल आए सने नूं मिलन वास्ते, नाभा साहिब आए नी। इथों भाई जैता तुरै ते जिथे कीरतपुर गुरुद्वारा ना बेबानगढ़ इथे पहुंच गए। साध संगत जदों इथे पहुंचया मन विच आया इथे गुरु हरगोबिंद साहिब जी का भी सत्कार किया सी, गुरु हर राय साहिब का भी सत्कार किया सी, ते किते गुरु तेग बहादुर जी का भी सत्कार इथे ना करना होवे। ते एक सिख दे नाल उहनूं भेजिया कि गुरु गोबिंद राय नूं कहो कि गुरु तेग बहादुर का शीश आया। कहिंदा मैं किहड़े मूंह नाल जा के कहांगा? जदों वह बुढ़ी मां सुनेगी ते उहदे मन ते की बीतेगी? सिख गया जैता उत्थी बैठा रहा शीश लै के, ते कहिंदे ने जा के पहुंचिया। गुरु गोबिंद राय ने पता किया ते कहिंदा सतगुरु मैं भाई जैते कोल आया। साहब कहिंदे ने दस की समाचार है? बोलिया नहीं गया, गला रुक गया। साहब कहिंदे ने सुना? ते बस इको गल कही, सतगुरु पिता गुरु का शीश कीरतपुर आ गए। कहिंदे ने गुरु गोबिंद राय घर गए, दादी नूं लिया नाल, माता गुजरी नूं नाल लिया। ते पुछया जदों दादी ने, पुछया जदों मां ने, सतगुरु नूं इको गल कही, कहन लगे पिता जी का शीश आया ओनू जी आया कहण आया। दुनिया विच केवल इको एक उदाहरण है कि एक शरीर दे दो संस्कार होए होण, इसे रखियो, एक शीशगंज ए वाहगुरु रकाबगंज ते दूसरा शीशगंज। दो शीशगंज ने, एक दिल्ली एक आनंदपुर साहिब जिथे शीश का संस्कार किया। माता नानकी केवल अखां विच नीर भरिया ते डंगोरी नाल, एक हाथ विच डंगोरी है ते दूजा हाथ पोते दे मोढ़ियां ते रखे, तुर पईए माता गुजरी तुरीए। ते भाई जैता जदों परिवार तकिया गुरु दा ते रिया नहीं गया, अपने मूंह नूं छिपा लिया वी किहड़े मूंह नाल मैं कहांगा मैं सतगुरु दा शीश लै के आया। ते कहिंदे ने उस वक्त टोकरे विचों शीश कढ़िया उच्ची थां ते रखिया ते कपड़े पासे कीते, गुलाब दा जल मंगाया। सब तो पहला कपड़े लाण तो बाद शीश तो सब तो पहला दर्शन माता नानकी ने किते। हुण उस मां नूं तको जिसने पुत्र नूं जन्म दिता, एक दुनियादारां दी नजर नाल तको ना, देखो है तां उह मां ओ जिन्हें इहो जिहा पुत्र नूं जन्म दिता। मां ने शीश तकिया ते विद्वान कहिंदे ने मां दी ममता सी केवल दोनों जिहड़े हथ ने पुत्र दे शीश उत्ते रख दिते। मां नूं आशीष दित्ती, अखां भर आईआं, नजर कमजोर सी ते फिर नेड़े हो के नी निप के तकिया ते देख के इको गल की, पुत्र मुस्कुराहट ते ओही है जेड़ी मुस्कुराहट तख्त ते बैठ के सी। माता नानकी तो बाद माता गुजरी आई है, ध्यान रखना ओ मां गुजरी जेड़ी सिदक वाली है, कोल आई है जिदे ते बहुत कुछ गुजरना है, सब कुछ उन्हें चन लेना है। कहिंदे ने शीश तकिया मत्था टेकिया ते जेड़े शब्द माता गुजरी ने कहे ओ ए सन, स्वामी तेरी निभ गई है इस गुजरी दी सिक्खी ते जिन्ने कु सवास रहिंदे ने किरपा करी इस गुजरी दी भी तेरे पाणी विच निभ जाए, तेरी निभ गई मेरी निभ जाए। ते गुरु कलगी वाले ने बापू दा शीश तकिया, दोनों अखां बंद कर लिया। लोग जेड़े ने ओ त्रास त्रास करदे ने, बैराग वाले सिख रो रहे ने। ते गोबिंद राय विचों साहब दे मुख तो एक आवाज निकली,
بڑی گرمی آواز ہے تے اونے اکو دم شانتی نو توڑیا تے او آواز نکلی تلک جنیوں راکھا پرب تانکا پہلے بچن نکلے کینو بڑو کلو میں ساکا ساد نکھیت اسی جن کری شیش دیا پر چھی نہ اچری ترن ہیت ساکا جن کیا سر دیا شیش دیا پر سر نہ دیا ناٹک چیتے سیے پکا جا پرب لوگن کا آوت لاجا تے نال کیا دنیا دے لوکو ٹھیکر فور دلیس سر پرپر کیا پیان تیز بہادر شیخ کریا کری نہ کنو آن تیز بہادر کے چلت پیو جگت کو چھوٹ ہے ہے ہے سب جگ پیو اس ایک ودوان نے ارتھ کیتے نے ہے دے ارتھ ہائے نہیں کیسے رکھو ہائے بھی کیتے نے وہ کہندا ہے ہے ہے سب جگ پیو دنیا کہندی سی ایتھے کوئی کسے دا نہیں پر شیش اترن تو بعد آواز آئی ہے ہے ہے اس دنیا وچ کوئی ہے جڑا مظلوماں دی خاطر اپنے شیش نو بری لا سکدا ہے ہے ہے سب جگ پیو جے جے سر لوک تے میں کل ایک پنکتی کہی سی رام نے دردی دی اونے شبد پھر میں دہرا دیا اونے ایک گل کہی سی اینا مندراں وچ تیل نہیں اینا مندراں دے دیویاں وچ میرے گرو تیگ بہادر دا خون پیا بلدا ہے انہیں کیا تھی پایا دیش دیا جڑاں وچ لو اپنا بھارت ورش دا باغ تاں پھڑ رہا ہے ہندو مندراں دے دیویاں وچ ہن وی لو تیگ بہادر دا بل رہا ہے گرو تیگ بہادر جی دا شیش لیاندا نگر کیرتن دے روح وچ دھیان رکھنا تھوڑا جا سماں آپاں تڑ والے پاسے آونا ہے شیش جتھے شیش گانجے ایتھے چندن دی شکھا چنی ہے تے اج باپو دی شکھا نو جدوں لائی اگن تے جڑا کئی دن تو پیدل تردا پیا سی نا بھائی جیتا اج او وی نوازیا جانا او دی کمائی گھٹ نہیں جدوں شیش دا سسکار ہویا تے جیتا پیچھے کھلوتا ہے تے صاحب نے آواز کی جیتیا تو پیچھے نہیں تو اج گرو نانک دے گھر وی سب تو اگے نے جدوں کہندے نے جیتا کول آیا پھٹ پیا تے صاحب نے چھاتی نال لیا کے کیا سی نا اے نہیں رونا نہیں گرو ارجن صاحب تک کہہ کے کہے نے جن پر پکاری آئے جی دان دے بھگتی لائے نہارتیو لین ملائے جیتیا تیرے گرو نے گل کہیے جو نر دکھ میں دکھ نہیں مانے سکھ سنے ار پہنی جان کہے کنچن ماتی مانے تیرا گرو گیت گا کے گیا رب دے تے جدو کٹ کے چھاتی نہ لایا تے واہ ہوئے کچھ سکھ ایسے نے جنہاں نوں پتراں دا خطاب ملیا ہے ایک تے او جڑے بندی پتر نے دوجے خالسا تے تیجے گنی خان تے نبی خان تیار رکھنا آن والے دنوں وچ میں اے وی عرض کراں گا کدوں پتراں دا خطاب ملیا تے تیسرا بھائی جیتا جنوں سب تو پہلا خالسے تو وی پہلا بابا اجیت سنگھ تو وی پہلا تے گنی خان نبی خان تو پہلا سب تو پہلا چھاتی نال کٹ کے لا اپنے ایس پرنے نال صاحب نے اتھرو پونج کے کیا سی رنگریٹا گرو کا بیٹا پوچھا مت بھائی جیتیا دس کی چاہیے جو منگے گا دے دیا گا سیوا کر کے کہندا ہے امرتسر دے درشن اشنان دے دیو میں امرتسر جانا ہے کچھ دن اتے ٹکنا ہے اوہی بھائی جیتا جیون سنگھ بنیا تے جدو چالی سکھ چمکور دی گڑی وچ لڑے نے اسے گڑی وچ بھائی جیون سنگھ شہید ہویا ہے ادا برج ایتھے اوتھے بر صاحب نے ایک گل پوچھی سی کہن لگے جیتیا کوئی سکھ سن کہن لگا مڑ گئے ڈھاتیا کی پہچان ہے تیرے سکھاں دی صاحب نے کہا جیتیا سما آوے گا آن والے سمے وچ اج لبدے نہیں ہزاراں دی گنتی وچوں پالیا نہیں لبدا ادو کروڑاں دی تعداد وچ کتے کھلوتا ہوئے گا لوگ کہن گے اے گرو نانک دا سکھ بردی دیاں گا روپ دیاں گا شنگار دیاں گا ادھر گرو تیگ بہادر جی دے شیش دا ہو گیا سسکار ادھر بھائی منی سنگھ دا سہورا بھائی لکی شاہ ونجارا اے تریا اے دے پتر دا نام سی بھائی نگائیا اینے کہندے نے اپنے گڈے لئے نے تے اے شاہی ٹھیکےدار سی جدو گڈے لئے پتا اینوں وی لگ گیا کچھ سماں گرو تیگ بہادر جی دا تڑ اوتھی رہیا زمین تے پیا رہیا تے آیا گڈے لے کے روح نال بھرے گڈے نے تے اپنے پتر نوں کہندا بچیا گرو دی خوشی لینی ہے نا آپاں پاویں جان تلی تے لگ جائے مر تا جاں گے پر جیندے جی گرو تیگ بہادر دے تڑ نوں رل نہیں دینا کہندے نے لکی شاہ لے گیا گڈا تے اکو دم ہنیری وچ گرو تیگ بہادر جی دے تڑ نوں چکے
महिमा प्रकाश एक पंक्ति आती है, वह कहता है कि देखो कि गुरु तेग बहादुर जी का ताड़े के लखी नगाया लै गया, तू खड़ा तमाशा देख देखता रहो, तू ए छपाई लै गया जिन्हें धर जाने धर लग्या, ते देखो किन्नी वड्डी कुर्बानी, जिथे रकाब गांजे ए भाई साहब का घर सी भाई लखी शाह का, इन्हें घर का समान रात में इकट्ठा किया, जिन्ना कीमती वस्त्र सन सारे पा दिते, ते इको दम घर नूं अग लग ला दिती, लोकां नूं कहिंदा मेरा घर खड़ गया, मेरा सब कुछ अज तबाह हो गया। उत्थे एक विद्वान ने बड़ी सोहनी गल कही, वह कहिंदा सतगुरु तेनू दो शाह मिले, एक बाबे बकाले मिलिया ते एक दिल्ली मिलिया, एक कोठे ते चढ़ के तेनू प्रगट करदा सी ते एक कोठे नू साड़ के तेनू लकांदा पिया सी। शाह दोवें ने काम एक दूजे तो उल्ट कीता। उस विद्वान ने लिखा एक शाह ने शाह दे शाह नू जग दे अंदर इंज प्रगटाया, मक्खन शाह ओदे वाली इशारा है, एक शाह ने शाह दे शाह नू जग दे अंदर इंज प्रगटाया, गुरु ला दो रे गुरु ला दो रे, कोठे चढ़ उतर हौला पाया, एक शाह ने शाह दे शाह दा धड़ दिल्ली विच इंज छपाया, अपने हथी अपने सामने अपने गुरु दे शरीर नू लांबू लाया, एक शाह ने सतगुरु नू प्रगटाया, एक शाह ने सतगुरु नू छपाया, उस भी अपना फर्ज निभाया उस भी अपना फर्ज निभाया, दोनों ने अपना फर्ज अदा किया। भाई लखी शाह मणजारा एदे घर दे इन्हें अग ला दिती, सत्कार तो बाद सतगुरु के जेड़े अस्त सन उन्होंने कलश विच पा के जमीन ते दबा दिता है, ते अज तक वह कलश जिथे रकाबगंज प्रकाश है उथे गुरु तेग बहादुर जी के अस्त कलशा विच बंद पए जमीन विच ने। साध संगत यह साका होया, इस शहादत ने प्रभाव की दिता है, बड़े सोहने बचन कहे ने, चेते रखियो जिस दिन तो गुरु नानक दे घर नाल कोई बादशाह टक्कर लैंदा है उहदा पतन हो जांदा है। भाई रतन सिंह ने एक गल कही, कह लगा कहिंदा तब ते पातशाही घटी दिल्ली, तब ते तुरक कला भई ढिली, तुरक ओदन दे ढिली कला भी जान लगे, औरंगजेब इतिहास गवाए, गुरु तेग बहादुर दी शहादत तो बाद दिल्ली विच किसे दिन चैन नाल सौ नहीं सकिया, ओनू टिका नहीं। सतगुरु गुरु तेग बहादुर दी शहादत तो बाद जादूनाथ सरकार ने एक गल लिखी, कहिंदा जुमे दी नमाज पढ़न आया जामा मस्जिद, हुण देखो शहादत ने प्रभाव की लिया, सामने एक सिख लोग के खलोता सी, पत्थर उहदे हाथ में सन, जदों बादशाह बेड़ी तो उतरिया उन्हें पूरे जोर नाल दो पत्थर मारे ने जेड़े औरंगजेब दे तख्ते ते लगे ने, कहिंदे ने उस वक्त उहनूं फड़ लिया, पुछया तू कौन, कहिंदा गुरु तेग बहादुर दा सिख, क्या तेनू पता नहीं है बादशाह, कह लगा मैनू पता है, मेरे को शस्त्र कोई नहीं, जब मैं नेड़े पहुंचता मैं सिर ला देना सी। शहादत ने प्रभाव लिया, पर अज वह समा आ गया, सिखा ने दिल्ली फतेह की थी, करोड़िया मिसल का सरदार बघेल सिंह अज लाल किले ते उन्हें केसरी निशान साहब चुलाया है, अज पंज प्यारे दिल्ली के तख्त से बैठे ने। उस वक्त मोहम्मद शाह आलम आप आया, कहिंदा सिंगो जो कहो कि मैं मान लांगा, तुहाडा काम जितने निशान चलाने ते चले जाना, मैं तुहाडे अधीन रहांगा। उन्हें कहा तेनू खालसे नू टैक्स देना पेगा, प्रजा नाल इंसाफ करना पेगा। ते सरदार बघेल सिंह कहिंदा जिन्नी देर तक दिल्ली दे गुरुद्वारे नहीं बनते मैं दिल्ली विच रहांगा। उस वक्त सरदार बघेल सिंह ने बंगला साहब बाला साहब ए दो गुरुद्वारे बनाए, रकाबगंज बनाया। अज यह नहीं पता लगता गुरु तेग बहादुर शहीद किथे किते, वो थान लभदी नहीं, पता नहीं लगता किथे शहीद होए ने। बघेल सिंह ने ढंडोरा पटवा दिता पूरी दिल्ली विच, चेते रखियो हुण रंग की लियाई है शहादत, कदी ढंडोरा पिटिया सी, अज गुरु तेग बहादुर शहीद करना है ते अज सिख राज होया है ते ढंडोरा पिटिया जा रहा, कोई है जिन्हों पता होवे गुरु तेग बहादुर नू शहीद किथे कीता है, उत्थे गुरु नानक दा निशान चुलाना। हद होगी दिल्ली ओही है, अज जदों ढंडोरा पिटवा दिता ते नाल उस वक्त जालमां दा डर खत्म हो चुका है, कोई होवे जिन्हों पता होवे गुरु तेग बहादुर शहीद किते होए ने। उस वक्त एक बुढ़ी आई है जिदी उम्र काफी ज्यादा है, इस जंगोरी दे आसरे तुरी ते सरदार बघेल सिंह दे कोल आई, कह लगी सरदारा मैनू खिमा कर दी, मैं ओ भी दिन इन्हां अखां नाल तके ने
ਜਿੱਦਣ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਦਾ ਤੜ ਰਿਹਾ ਸੀ ਤੇ ਅੱਜ ਮੈਂ ਉਹ ਵੀ ਦਿਨ ਤੱਕ ਨਹੀਂ ਪਈ ਅੱਜ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਦੇ ਪੁੱਤਰ ਰਾਜ ਪੈ ਕਰਦੇ ਨੇ। ਮੈਨੂੰ ਖੁਸ਼ੀ ਹੈ ਮੈਂ ਸਭ ਕੁਝ ਤੱਕਿਆ, ਮੈਂ ਉਹ ਵੀ ਦਿਨ ਤੱਕੇ ਨੇ ਜਿੱਦਣ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਦਾ ਕੋਈ ਨਾਂ ਨਹੀਂ ਸੀ ਲੈ ਸਕਦਾ ਤੇ ਅੱਜ ਉਹ ਵੀ ਮੈਂ ਦਿਨ ਤੱਕ ਨਹੀਂ ਪਈ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਲਈ ਥਾਵਾਂ ਖਾਲੀ ਹੁੰਦੀਆਂ ਪਈਆਂ। ਪੁੱਛਿਆ ਤੂੰ ਕੌਣ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿਹਾ ਮੈਂ ਤੱਕਿਆ ਤੇ ਬਘੇਲ ਸਿੰਘ ਦੇ ਚਰਨਾਂ ਤੇ ਡਿੱਗ ਪਿਆ, ਕਹਿਣ ਲੱਗਾ ਮੇਰੇ ਗੁਰੂ ਦੇ ਦੀਦਾਰ ਕੀਤੇ ਨੇ। ਕਹਿਣ ਲੱਗੀ ਕੇਵਲ ਦੀਦਾਰ ਨਹੀਂ, ਮੈਂ ਉਸ ਮਾਸਕੀ ਦੀ ਘਰ ਵਾਲੀ ਹਾਂ, ਮੈਂ ਉਦੋਂ ਭਰ ਜਵਾਨੀ ਵਿੱਚ ਜਵਾਨੀ ਵਿੱਚ ਪੈਰ ਪੀ ਰੱਖਦੀ ਸਾਂ, ਮੈਂ ਉਸ ਮਾਸਕੀ ਦੀ ਘਰ ਵਾਲੀ ਹਾਂ ਬਘੇਲ ਸਿੰਘ, ਜਿਸ ਮਾਸਕੀ ਨੇ ਮਸਤ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਭਰ ਕੇ ਜਿੱਥੇ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਨੂੰ ਸ਼ਹੀਦ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ ਉਹਦੇ ਖੂਨ ਨੂੰ ਮੇਰੇ ਪਤੀ ਨੇ ਧੋਤਾ ਸੀ, ਮੇਰੇ ਪਤੀ ਨੇ ਖੂਨ ਧੋਤਾ ਸੀ, ਮੈਂ ਨਾਲ ਸਾਂ। ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਬਘੇਲ ਸਿੰਘ ਬੁੱਢੜੀ ਨੂੰ ਪਾਲਕੀ ਵਿੱਚ ਬਿਠਾਇਆ ਤੇ ਕਹਿ ਦਿੱਤਾ ਇਹਦੇ ਘਰ ਨੂੰ ਸੋਨੇ ਚਾਂਦੀ ਹੀਰਿਆਂ ਨਾਲ ਭਰ ਦਿਓ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਸਭ ਕੁਝ ਦਿੱਤਾ, ਉਹ ਬੁੱਢੜੀ ਇੱਥੇ ਲੈ ਕੇ ਆਈ ਜਿੱਥੇ ਸ਼ੀਸ਼ਗੰਜ ਗੁਰਦੁਆਰਾ ਹੈ। ਕਹਿਣ ਲੱਗੀ ਭਾਈ ਬਘੇਲ ਸਿੰਘ ਨੂੰ, ਸਰਦਾਰ ਜੀ ਆ ਖੂਹ ਜੇ ਜਿੱਥੇ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸ਼ਹੀਦ ਇਸ਼ਨਾਨ ਕੀਤਾ, ਆ ਗੋੜ ਜੇ ਜਿੱਥੇ ਬੈਠੇ ਨੇ, ਐਸ ਥਾਂ ਤੇ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਬੈਠੇ ਸਨ, ਐਸ ਪਾਸੇ ਜਲਾਦ ਨੇ ਖੋਲੋ ਕੇ ਤਲਵਾਰ ਚਲਾਈ ਸੀ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਸੀਸ ਉਤਰਿਆ ਸੀ, ਇਹਨਾਂ ਥਾਵਾਂ ਤੇ ਜਿਹੜਾ ਖੂਨ ਜੰਮਿਆ ਸੀ ਮੇਰੇ ਪਤੀ ਨੇ ਧੋਤਾ ਸੀ। ਸਰਦਾਰ ਬਘੇਲ ਸਿੰਘ ਇੱਥੇ ਮਸੀਤ ਸੀ ਪਹਿਲਾਂ, ਝਗੜਾ ਹੋ ਗਿਆ, ਆਏ ਮੁਸਲਮਾਨ ਝਗੜੇ ਤੇ, ਉਹਨੇ ਫਿਰ ਕਹਿ ਦਿੱਤਾ ਯਾਦ ਰੱਖੋ ਫਿਰ ਪਰਤ ਕੇ ਉਹ ਜੀ ਮਾਰ ਮਾਰਾਂਗੇ, ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਨਹੀਂ ਭੁੱਲਣੀ, ਜੋ ਮਰਜ਼ੀ ਹੋ ਜਾਏ ਮਰ ਤੇ ਜਾਵਾਂਗਾ ਪਰ ਇਸ ਥਾਂ ਤੇ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਦੀ ਯਾਦ ਜ਼ਰੂਰ ਬਣੇਗੀ। ਉਸ ਵਕਤ ਬਾਦਸ਼ਾਹ ਵਿੱਚ ਪਿਆ, ਉਹਨੇ ਕੁਝ ਥਾਂ ਮਸੀਤ ਦੀ ਦਵਾਈ ਉੱਥੇ ਫਿਰ ਪਹਿਲਾ ਉਸ ਵਕਤ ਬਾਦਸ਼ਾਹ ਵਿੱਚ ਪਿਆ ਉਹਨੇ ਕੁਝ ਥਾਂ ਮਸੀਤ ਦੀ ਦਵਾਈ ਉੱਥੇ ਫਿਰ ਪਹਿਲਾ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਸਰਦਾਰ ਬਘੇਲ ਸਿੰਘ ਨੇ ਕੀਤਾ। ਸਮਾਂ ਲੰਘਿਆ, ਬਘੇਲ ਸਿੰਘ ਹੱਥੀ ਸੇਵਾ ਕਰਕੇ ਗਿਆ ਤੇ ਕਹਿ ਕੇ ਗਿਆ ਸੀ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਮਿਹਰਮਤ ਕਰੀ, ਅਸੀਂ ਕੁਛ ਕਰ ਨਹੀਂ ਸਕੇ ਤੇਰੀ ਖਾਤਰ, ਆ ਹੋ ਸਕਦਾ ਸ਼ਾਇਦ ਦਿੱਲੀ ਤੇ ਨਿਸ਼ਾਨ ਨਾ ਹੁੰਦਾ, ਤੇਰਾ ਖੂਨ ਆਇਆ ਤੇਰੇ ਖੂਨ ਵਾਲੀ ਥਾਂ ਤੇ ਨਿਸ਼ਾਨ ਜ਼ਰੂਰ ਆਉਣਗੇ। ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਜੀ ਉਹਨਾਂ ਦਾ ਇਸਥਾਨ ਬਣਿਆ, ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਫਿਰ ਥਾਂ ਢਾ ਦਿੱਤਾ ਗਿਆ, ਸ਼ੀਸ਼ਗੰਜ ਢਾ ਦਿੱਤਾ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸਰਦਾਰ ਸਰੂਪ ਸਿੰਘ ਮਹਾਰਾਜਾ ਜੀਂਦ ਵਾਲੇ ਜਦੋਂ ਗਦਰ ਹੋਏ ਉਹਨੇ ਫਿਰ ਅੰਗਰੇਜ਼ ਹਕੂਮਤ ਤੋਂ ਲਿਖਾ ਲਿਆ, ਫਿਰ ਇਹ ਥਾਂ ਪੰਥ ਦੇ ਕਬਜ਼ੇ ਵਿੱਚ ਆਈ, ਉਦੋਂ ਬਾਅਦ ਫਿਰ ਕੋਤਵਾਲੀ ਵੀ ਮਿਲ ਗਈ। ਅੱਜ ਤੁਸੀਂ ਉਸ ਥਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦੇ ਹੋ, ਆਓ ਉਸ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਦੇ ਬਚਨ ਪੱਲੇ ਬੰਨ ਲਵੋ। ਮੈਂ ਉਸ ਦਿਨ ਅਰਜ਼ ਕੀਤੀ ਸੀ ਸਿੱਖੋ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਦੇ ਜੇ ਪਹਿਲੇ ਹੀ ਸ਼ਬਦ ਮੰਨ ਲਓ ਨਾ ਸਾਰੇ ਝਗੜੇ ਮੁੱਕ ਜਾਣ। ਉਹ ਕਿਹੜਾ? ਸਾਧੋ ਮਨ ਕਾ ਮਾਨ ਤਿਆਗੋ, ਕਾਮ ਕਰੋ ਸੰਗਤ ਦੁਰਜਨ ਕੀ ਤਾਂ ਤੇ ਐਨਕ ਪਾਗੋ, ਸੁਖ ਦੁੱਖ ਦੋਨੋਂ ਸਮ ਕਰ ਜਾਣੈ, ਔਰ ਮਾਨ ਅਪਮਾਨਾ ਹਰਕ ਸੋਗ ਤੇ ਰਹਿ ਨਿਆਰੋ, ਤਿੰਨ ਜਗ ਤਤ ਪਛਾਣਾ। ਅੱਗੇ ਬਚਨ ਉਹਨਾਂ ਕੀਤਾ, ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਉਸਤ ਨਿੰਦਾ ਦੋ ਤਿਆਗੈ, ਖੋਜੈ ਪਦ ਨਿਰਬਾਨਾ, ਜਨ ਨਾਨਕ ਇਹ ਖੇਲ ਕਟਨਾ ਹੈ ਕਿਨਹੂੰ ਗੁਰਮੁਖ ਜਾਨਾ। ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਗਾ ਕੇ ਗਏ, ਨਾਮ ਰਹੋ ਸਾਧੂ ਰਹੋ ਰਹੋ ਗੁਰ ਗੋਬਿੰਦ, ਕਹੋ ਨਾਨਕ ਇਹ ਜਗਤ ਮੈਂ ਕਿਨ ਜਪਿਓ ਗੁਰਮੰਤ, ਅੰਤਲਾ ਬਚਨ ਦਾਤਾ ਅਸੀਂ ਕਿਵੇਂ ਛੁਟਾਂਗੇ। ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਰਾਮ ਨਾਮ ਉਰਮੈ ਗਹੋ, ਜਾਣਕੈ ਸਮ ਨਹੀਂ ਕੋਏ, ਜੇ ਸਿਮਰਤ ਸੰਕਟ ਮਿਟੈ ਦਰਸ਼ ਤੁਹਾਰੋ ਹੋਏ। ਇੰਨੀਆਂ ਬੇਨਤੀਆਂ ਪ੍ਰਵਾਨ ਕਰਿਆ ਜੇ ਇੱਕ ਦੋ ਮਿੰਟ ਲੈਣਾ। ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਜੀ ਦੀ ਜੀਵਨੀ ਸੰਖੇਪ ਵਿੱਚ ਅਰਜ ਕਰਦਿਆਂ, ਬੇਅੰਤ ਭੁੱਲਾਂ ਹੋਈਆਂ ਹੋਣੀਆਂ ਨੇ, ਬਖਸ਼ ਦੇਣੀਆਂ, ਪਿਛਲੇ ਕੁਝ ਦਿਨਾਂ ਤੋਂ ਨਿਰੰਤਰ ਆਪ ਜੀ ਦੇ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਸੇਵਾ ਕੀਤੀ। ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਤਾਂ ਉਸ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਦਾ ਹੀ ਧੰਨਵਾਦ ਜਿਹਨੇ ਮਨੁੱਖਾ ਦੇਹੀ ਦੇ ਕੇ ਕੇਵਲ ਸਿੱਖਾਂ ਦੇ ਘਰ ਜਨਮ ਨਾ ਦਿੱਤਾ, ਆਪਣੀ ਸਿੱਖੀ ਦੇ ਗੀਤ ਗਾਉਣ ਦੀ ਪ੍ਰੇਰਣਾ ਵੀ ਦੇ ਦਿੱਤੀ। ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦਾ ਸ਼ੁਕਰ, ਦੂਸਰਾ ਪ੍ਰਬੰਧਕ ਵੀਰਾਂ ਦਾ ਵੀ ਧੰਨਵਾਦ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸਾਰਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਉਲੀਕਿਆ, ਸਾਧ ਸੰਗਤ ਆਪ ਜੀ ਦਾ ਵੀ ਧੰਨਵਾਦ ਜਿਨ੍ਹਾਂ ਬੜੇ ਪਿਆਰ ਦੇ ਨਾਲ ਮੇਰੇ ਗੁਰੂ ਦੇ ਬਚਨ ਸੁਣੇ। ਮਨ ਨੂੰ ਇੱਕ ਖੁਸ਼ੀ ਜ਼ਰੂਰ ਹੋਈ, ਮਨਾ ਗੁਰੂ ਦੀ ਗੱਲ ਨੇਕ ਨੀਯਤ ਨਾਲ ਜੇ ਸੁਣਾਈਏ ਲੋਕ ਜ਼ਰੂਰ ਸੁਣਨਗੇ, ਖਾਸ ਕਰਕੇ ਨੌਜਵਾਨ ਕਾਫੀ ਆਏ। ਮੈਂ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਅਰਜ਼ ਕਰਾਂਗਾ ਪਿਆਰਿਓ, ਆਪਾਂ ਵਾਰਸਾਂ ਮਤੀ ਦਾਸ ਸਤੀ ਦਾਸ ਭਾਈ ਦਿਆਲਾ ਹੋਰਾਂ ਦੇ, ਆਪਾਂ ਵਾਰਸਾਂ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਜੀ ਦੇ ਨਾਂ ਕੇ ਔਰੰਗੇ ਦੇ, ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਜੇ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਦੇ ਆਪਾਂ ਜੇ ਬੱਚੇ ਹਾਂ ਨਾ, ਫਿਰ ਇੱਕ ਬੇਨਤੀ ਹੱਥ ਜੋੜ ਕੇ ਸਾਬਤ ਸੂਰਤ ਹੋ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਅਜੇ ਤੱਕ ਕੇਸ ਨਹੀਂ ਰੱਖੇ, ਕੁਛ ਨਹੀਂ ਮੰਗਣਾ, ਸਿਰਫ ਇੱਕ ਤੁਹਾਡੇ ਤੋਂ ਦਾਤ ਮੰਗਣੀ
ਜੇ ਤਾਂ ਵਾਕਈ ਕਥਾ ਨੂੰ ਬਾਣੀ ਨੂੰ ਪਿਆਰ ਕਰਦੇ ਹੋ, ਇੱਥੇ ਕਿ ਆਇਆ ਭਾਈ।

दासन दास कह जन नानक जेहा तू कराहे तेहा खौ करी वखियान। दासन दास कह जन नानक